बिहारी गोविंद की मुस्कान अनंतर पूर्ण अनंतर गोबन चारी काम लजावत काम हरामत सुंदर रूप तनी बनवारी बोल अनंतर ढंग अनंतर चीर अनंतर अंग अनंतर बोल अनंतर ढंग अनंतर चीर अनंतर अंग अनंतर मार अनंतर काम अनंतर बेळु अनंतर माल अनंतर भा